0: ਸਾਹ ਸੇ ಬೈ ಲವತಾಕಿ ನುಣಿಮೆ ವಾಹಕತಕ್ಕೆ ಈ ವಾಹಕತ ಮಿಹಾರು ಆ ಅಡಕ ಆ ರೂಹಕಾಯ ಎ ಫೋರಿಯಾ ಎ ಜೋಶ್ ಗೆಂಗುಸ್ತಿನಿ ಮುಳಿ ಎಹೆನ್ ದುನಿಯಕ
1: दिवाळी ऐसा क्या वाईट तू जाऊन उठन बिटन लावून ये की तू तेरे भाई के राडे नहीं देख तू इधर कच्चे तू
0: हाव अदे रिमिक्स की बदले नो एक हमको लव एक नेस्ते आ देरु में को में हो मत वही के मेंदर दे जहार रिपीट अंगार दो गिरे दिहे जहार अदे बुद दो गिरे बार जहार
2: नॉक नॉक तेरा बाप का
3: वर्जन 2.0
4: Version 2.0
5: Mihum bune loipaki etan haas wahake bune tehu saaseke enum vis mi gemme ufa virikan genuwani e wahakata kaayaku higgem raage kulila mihunima